FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहो, आज शुक्रवार, भारतीय सौर 18 वैशाख शके 1948 म्हणजेच दिनांक 8 मे 2026. सकाळचे 5:59 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: विविध भारती नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत कार्यक्रम संवाद योजनेचा साक्षरतेसाठी।
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद।

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण विविध विभाग प्रमुखांशी आपण या कार्यक्रमात संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण सरांना. सर, आपण पाहतो की एक मध्य भारतातलं महत्वाचं ठिकाण म्हणून नागपूरकडे बघितलं जातं. लोकसंख्या अलीकडच्या काळामध्ये विशेषतः महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सगळ्याच महानगरात वाढलेली आहे. तसंच एक नागपूरचं जे गणित आहे ते लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणातलं एक वेगळं गणित घेऊन पुढे सरकत आहे. आजूबाजूच्या शेजारची जी काही राज्य आहेत, छत्तीसगड असेल किंवा मध्य प्रदेश असेल, तिथली भरपूर मंडळी जी आहे ती नागपूरमध्ये स्थिरावपात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही औद्योगिक प्रगती आपण आणि त्यातल्या त्यात शैक्षणिक हब, दुसऱ्या बाजूला एक वैद्यकीय हब म्हणून नागपूरचा एक मोठा गौरव जो आहे तो जागतिक नकाशावर आता उमटायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अगदी भारतातलेच नाही तर विदेशातले सुद्धा अनेक प्रकारचे पेशंट जे आहेत ते उपचारासाठी नागपूरकडे धाव घेताना दिसत आहेत. एका बाजूला वाढलेली एवढी लोकसंख्या, दुसऱ्या बाजूला झपाट्यानं होणारं औद्योगिकरण, तिसऱ्या बाजूला काळानुरूप जी काही वातावरण बदलामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, त्याचे ही सगळी आव्हानं जी आहेत ती अप्रत्यक्ष वैद्यकीय क्षेत्रावर वाढलेली आहेत. आपण एका ऐतिहासिक अशा महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आहात, आपण ह्या सगळ्या आजच्या भौतालाकडे बदलाकडे कसं पाहताय?
2: नमस्कार. मी थोडंसं आमच्या महाविद्यालयाबद्दल आधी बोलून घेतो. ह्या सीपी अँड बेरार जेव्हा हा प्रांत होता इंग्रजांच्या काळामध्ये, त्यावेळेस इथे सिटी हॉस्पिटल म्हणून 1832 साली या इथे एका दवाखान्याची सुरुवात झाली आणि नंतर त्याचं 1834 रॉबर्टसन मेयो मेमोरियल हॉस्पिटल असं नामकरण झालं. तेव्हाचे कमिशनर जे होते मिस्टर लॉर्ड मेयो, मेयो म्हणून दवाखाना त्यांच्या नावावर आला आणि आजही ते नाव बऱ्याच अंशी ते चालतंय. त्याच्यानंतर ब्रिटिश शासनाला असं वाटलं की बहुतेक तो जागतिक युद्धाचा पहिल्या युद्धाच्या वेळेस मेडिकल एज्युकेशनची थोडीशी त्यांना गरज वाटली, तर त्यामुळे इथे 1867 साली एक रॉबर्टसन मेडिकल स्कूल स्थापन झाली. ती काही कारणामुळे 1883 बंद झाली आणि परत 1912 ती सुरू झाली. त्या काळचे कमिशनर जे होते मिस्टर रॉबर्टसन, त्यांच्या नावावर रॉबर्टसन मेडिकल स्कूल सुरू झाली आणि तिथे LMP आणि हा रजिस्टर्ड डिप्लोमा कोर्स तेव्हा त्यांनी सुरू केला. तो बरेच वर्ष सुरू राहिला आणि त्याच्यानंतर 1967 नागपूर महानगरपालिकेनं इथं MBBS कोर्सची सुरुवात केली आणि तो

0: नंतर 1980 मध्ये हे महाविद्यालय जे आहे ते महाराष्ट्र शासनाने टेक ओव्हर केलं आणि आता हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत हे महाविद्यालय येतं. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की या सेंट्रल इंडियामध्ये वैद्यकीय शिक्षणाची पहिली सुरुवात जी झाली ती आमच्या महाविद्यालयानं सुरू केली हे म्हणणं जास्त योग्य होईल आहे. आणि आत्ताचं जसं आपण विचारलं की आपण आत्ताचा जो परिप्रेक्ष्य आहे वैद्यकीय क्षेत्रातील आजारांचा शिक्षणाचा, त्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने विशेष करून आपले मुख्यमंत्री महोदय माननीय आमदार श्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा पण सत्तेत आले त्यांनी जसं 1914 त्यांनी आमच्या महाविद्यालयाकडे विशेष लक्ष दिलं. इथे आलेला सीटी MRI आणि डिजिटल सबस्ट्रॅक्शन एंजिओग्राफी ही त्यांची आम्हाला भेट आहे. त्यांनी साई शिर्डी संस्थानाकडनं 38.25 कोटी एवढी मोठी रक्कम आम्हाला त्यासाठी मिळवून दिली. त्यामुळे इथे आज सीटी MRI आणि 3 Tesla MRI आमच्याकडे आणि DSA सबस्ट्रॅक्शन युनिट जे डिजिटल एंजिओग्राफी म्हणतो आपण त्याला ते युनिट त्यांनी सुरू करून दिलेले. आणि त्यानंतर ओसाड स्वरूप पडलेलं होतं ते पूर्ण अद्ययावत करण्याकरता त्यांनी जवळपास 700 कोटी रुपयाचा निधी आम्हाला देऊ केलेला आहे. आणि त्यामधून त्या निधीमधून आमच्या इथे 38 वेगवेगळी विविध बांधकामं सुरू करतोय आम्ही. आणि त्या बांधकामामध्ये विशेषत्वे 500 खाटांचं वैद्यकीय जे आमचं मेडिसिन कॉम्प्लेक्स ते उभं राहते आणि त्यामध्ये पूर्ण अद्ययावत सुखसोयी सुविधा आणि भविष्यात येणारे जसे आजकाल जे पाहतो आपण लोकांचा जे आपण राहणीमान जे पाहतोय ते सिडेंटरी लाईफ झालेले आहे त्यामुळे कार्डियक प्रॉब्लेम्स नंतर किडनीचे प्रॉब्लेम्स नंतर आजकाल ऍक्सिडेंटचं पण प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे अशा त्यांनी आम्हाला इथे कार्डिओलॉजीसाठी एक त्यामध्ये जागा देऊ केलेली आहे. त्याच्यासाठी पण त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे. त्याकरता आमची संस्था ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची नेहमीच आभारी राहील आहे.
1: सर, महाराष्ट्राची निर्मिती 1960 आपण झालेली आहे. विदर्भ आणि काही भाग जो होता तो आपण अगदी मराठवाड्यातलाही काही भाग जो होता आपण सगळा तो महाराष्ट्रामध्ये विनाशर्त जो आहे तो महाराष्ट्रात सामील झालेला होता. आव्हानं खूप होती सगळी. तो भारताला नुकतंच मिळालेलं स्वातंत्र्य अशा स्थितीमध्ये या महाविद्यालयाने आपण ज्याचं नेतृत्व करत आहात एक वेगळं योगदान दिलेलं आहे सगळ्या ह्याच्यातलं. तुम्ही इतिहासातली बारकावे ह्याच्यामधली सांगितलेली आहेत त्याच्यातली की कशा पद्धतीने महाविद्यालयाची स्थापना झाली आणि कशा पद्धतीने त्याच्यावरची आव्हानं आपण वेळोवेळी मात केली. मधला एक टप्पा होता, एक सगळ्या जगाने त्याच्यातून सावरायचा प्रयत्न केला, अशा एका आव्हानक कुंडीत सगळीच महानगर सापडली होती. तो कोरोनाचा काळ कशा पद्धतीने कुठल्या हिमतीवर आपण या ठिकाणी कुठल्या व्यवस्थेतून आपण या ठिकाणी परतावून लावला होतो.
0: कोविड 19 करोना जो आला तो आजही सगळ्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या बऱ्याच दुःखदायक म्हणेल मी अशा प्रसंगाची आठवण करून देणारा, त्याचबरोबर नागपुरातील जनता, भारतातील जनता, त्याचप्रमाणे या महाविद्यालयातील सर्व डॉक्टर, नर्सेस, विद्यार्थी, PG लोक यांनी ज्या एकजूट दाखवली ती देखील वाखाणण्याजोगी आहे. कारण मी त्याचा जवळून त्यावेळेस या महाविद्यालयाच्या रुग्णालयाचा मी तेव्हा वैद्यकीय अधीक्षक होतो म्हणून मला जबाबदारी दिलेली होती. आणि नागपुरातील पहिला करोना रुग्ण मला अजूनही तारीख आठवते, ती 11 मार्चला तो जेव्हा ऍडमिट झाला तेव्हा आम्ही ठरवून घेतलं होतं की आता ही फक्त सुरुवात आहे. आणि त्यानंतरच्या घडामोडी ज्या घडलेल्या होत्या त्या सगळ्या घडामोडी बऱ्याच लोकांना माहिती आहेत, पण ज्या ज्या लोकांनी इथे काम केलेलं आहे तेव्हा माझ्याकडे 140 अध्यापक वर्ग होते, 152 PG लोक होते आणि 360 नर्सिंग स्टाफ होत्या आणि 62 माझ्याकडे BPMT चे स्टुडंट होते आणि क्लास 4 माझ्याकडे 250 तेव्हा होते. नंतर शासनाने ते अजून वाढवून दिले आम्हाला. पण ह्या सगळ्या याच्यावर आम्ही जवळपास 600 बेड पूर्ण ऑक्सिजनेटेड आम्ही तेव्हा सांभाळलेले होते. आणि मला माझ्या सर्व अध्यापक वर्गाचा, PG लोकांचा आणि स्टुडंट्सचा इतर आणि नर्सिंग स्टाफचा खरंच मी

0: ते अभिनंदनास पात्र आहेत. कारण आम्ही नागपुरात दोन जी रुग्णालय होती GMC आणि IGMC त्यापैकी आम्ही जास्त रुग्ण हाताळले होते आणि आमचा मृत्यू दर हा नागपुरात सगळ्यात कमी होता. आणि हे सगळं श्रेय जातं इथे कोविडमध्ये काम केलेल्या सर्व कोविड वॉरियर्स.
1: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याकडनं. आपण पुढच्या भागामध्ये आणखी ऐकून घेऊयात की नागपूरसाठी आणि विशेषतः मध्य भारतासाठी या ठिकाणी ज्या काही वैद्यकीय सुविधा, ज्या काही विशेष सवलती या ठिकाणी दिल्या जातात त्याविषयी पुढच्या भागामध्ये आपण माहिती ऐकून घेऊयात.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात.

विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीत गंगा. स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात जयश्री कुलकर्णी यांचे गीत ऐकूया.

अभिजित राणे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. स्वर स्वप्नील बांदोडकर यांचा होता आणि शब्द होते जयश्री कुलकर्णी यांचे. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात रेखा गंधेवार यांचं गीत. संगीतकार आहेत अशोक पत्की.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

लोकमान्य एक युग पुरुष या चित्रपटातले गीत आपण ऐकलं तर शंकर महादेवन यांच्या आवाजात श्रीरंग गोडबोले यांचं गीत होतं आणि संगीत अजित समीर यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत गंगा हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत.

0: 96.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळची 9:20 झाली आहेत. प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालय.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण विविध विभाग प्रमुखांशी आपण या कार्यक्रमात संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण सरांना. सर, आपण पाहतो की एक मध्य भारतातलं महत्वाचं ठिकाण म्हणून नागपूरकडे बघितलं जातं. लोकसंख्या अलीकडच्या काळामध्ये विशेषतः महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सगळ्याच महानगरात वाढलेली आहे. तसंच एक नागपूरचं जे गणित आहे ते लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणातलं एक वेगळं गणित घेऊन पुढे सरकत आहे. आजूबाजूच्या शेजारची जी काही राज्य आहेत, छत्तीसगड असेल किंवा मध्य प्रदेश असेल, तिथली भरपूर मंडळी जी आहे ती नागपूरमध्ये स्थिरावपात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही औद्योगिक प्रगती आपण आणि त्यातल्या त्यात शैक्षणिक हब, दुसऱ्या बाजूला एक वैद्यकीय हब म्हणून नागपूरचा एक मोठा गौरव जो आहे तो जागतिक नकाशावर आता उमटायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अगदी भारतातलेच नाही तर विदेशातले सुद्धा अनेक प्रकारचे पेशंट जे आहेत ते उपचारासाठी नागपूरकडे धाव घेताना दिसतात. एका बाजूला वाढलेली एवढी लोकसंख्या, दुसऱ्या बाजूला झपाट्यानं होणारं औद्योगिकरण, तिसऱ्या बाजूला काळानुरूप जी काही वातावरण बदलामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, त्याचे ही सगळी आव्हानं जी आहेत ती अप्रत्यक्ष वैद्यकीय क्षेत्रावर वाढलेली आहेत. आपण एका ऐतिहासिक अशा महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आहात, आपण ह्या सगळ्या आजच्या भौतालाकडे बदलाकडे कसं पाहताय?
2: नमस्कार. मी थोडंसं आमच्या महाविद्यालयाबद्दल आधी बोलून घेतो. ह्या सीपी अँड बेरार जेव्हा हा प्रांत होता इंग्रजांच्या काळामध्ये, त्यावेळेस इथे सिटी हॉस्पिटल म्हणून 1832 साली या इथे एका दवाखान्याची सुरुवात झाली आणि नंतर त्याचं 1834 रॉबर्टसन मेयो मेमोरियल हॉस्पिटल असं नामकरण झालं. तेव्हाचे कमिशनर जे होते मिस्टर लॉर्ड मेयो, मेयो म्हणून दवाखाना त्यांच्या नावावर आला आणि आजही ते नाव बऱ्याचांची ते चालतंय. त्याच्यानंतर ब्रिटिश शासनाला असं वाटलं की बहुतेक तो जागतिक युद्धाचा पहिल्या युद्धाच्या वेळेस मेडिकल एज्युकेशनची थोडीशी त्यांना गरज वाटली, तर त्यामुळे इथे 1867 साली एक रॉबर्टसन मेडिकल स्कूल स्थापन झाली. ती काही कारणामुळे 1883 बंद झाली आणि परत 1912 ती सुरू झाली. त्या काळचे कमिशनर जे होते मिस्टर रॉबर्टसन, त्यांच्या नावावर रॉबर्टसन मेडिकल स्कूल सुरू झाली आणि तिथे LMP आणि हा रजिस्टर्ड डिप्लोमा कोर्स तेव्हा त्यांनी सुरू केला. तो बरेच वर्ष सुरू राहिला आणि त्याच्यानंतर 1967 नागपूर महानगरपालिकेनं इथं MBBS कोर्सची सुरुवात केली आणि तो नंतर 1980 हे महाविद्यालय जे आहे ते महाराष्ट्र शासनाने टेक ओव्हर केलं आणि आता हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत हे महाविद्यालय येतं. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की या सेंट्रल इंडियामध्ये वैद्यकीय शिक्षणाची पहिली सुरुवात जी झाली ती आमच्या महाविद्यालयानं सुरू केली हे म्हणणं जास्त योग्य होईल आहे. आणि आत्ताचं जसं आपण विचारलं की आपण आत्ताचा जो परिप्रेक्ष्य आहे वैद्यकीय क्षेत्रातील आजारांचा, शिक्षणाचा, त्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने विशेष करून आपले मुख्यमंत्री महोदय माननीय आमदार श्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा पण सत्तेत आले त्यांनी जसं 1914 त्यांनी आमच्या महाविद्यालयाकडे विशेष लक्ष दिलं. इथे आलेला CT MRI आणि डिजिटल सबस्ट्रॅक्शन एंजिओग्राफी ही त्यांची आम्हाला भेट आहे. त्यांनी साई शिर्डी संस्थानाकडनं 38.25 कोटी एवढी मोठी रक्कम आम्हाला त्यासाठी मिळवून दिली. त्यामुळे इथे आज CT MRI आणि 3 Tesla MRI आमच्याकडे आणि DSA सबस्ट्रॅक्शन युनिट, जे डिजिटल एंजिओग्राफी म्हणतो आपण त्याला, ते युनिट त्यांनी सुरू करून दिलेले. आणि त्यानंतर ओसाड

0: स्वरूप पडलेलं होतं ते पूर्ण अद्ययावत करण्याकरता त्यांनी जवळपास 700 कोटी रुपयाचा निधी आम्हाला देऊ केलेला आहे. आणि त्यामधून त्या निधीमधून आमच्या इथे 38 वेगवेगळी विविध बांधकामं सुरू करतोय आम्ही. आणि त्या बांधकामामध्ये विशेषत्वे 500 खाटांचं वैद्यकीय जे आमचं मेडिसिन कॉम्प्लेक्स ते उभं राहते. आणि त्यामध्ये पूर्ण अद्ययावत सुखसोयी सुविधा आणि भविष्यात येणारे जसे आजकाल जे पाहतो आपण लोकांचा जे आपण राहणीमान जे पाहतोय ते सिडेंटरी लाईफ झालेले, त्यामुळे कार्डियक प्रॉब्लेम्स नंतर किडनीचे प्रॉब्लेम्स नंतर आजकाल ऍक्सिडेंटचं पण प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे अशा त्यांनी आम्हाला इथे कार्डिओलॉजीसाठी एक त्यामध्ये जागा देऊ केलेली आहे. त्याच्यासाठी पण त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे. त्याकरता आमची संस्था ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची नेहमीच आभारी राहील आहे.
1: सर, महाराष्ट्राची निर्मिती 1960 मध्ये आपण झालेली आहे. विदर्भ आणि काही भाग जो होता तो आपण अगदी मराठवाड्यातलाही काही भाग जो होता आपण सगळा तो महाराष्ट्रामध्ये विनाशर्त जो आहे तो महाराष्ट्रात सामील झालेला होता. आव्हानं खूप होती सगळी, तो भारताला नुकतंच मिळालेलं स्वातंत्र्य. अशा स्थितीमध्ये या महाविद्यालयाने आपण ज्याचं नेतृत्व करत आहात एक वेगळं योगदान दिलेलं आहे सगळ्या ह्याच्यातला. तुम्ही इतिहासातली बारकावे ह्याच्यामधली सांगितलेली आहेत त्याच्यातली की कशा पद्धतीने महाविद्यालयाची स्थापना झाली आणि कशा पद्धतीने त्याच्यावरची आव्हानं आपण वेळोवेळी मात केली. मधला एक टप्पा होता, एक सगळ्या जगाने त्याच्यातून सावरायचा प्रयत्न केला, अशा एका आव्हानक कुंडीत सगळीच महानगर सापडली होती. तो कोरोनाचा काळ कशा पद्धतीने कुठल्या हिमतीवर आपण या ठिकाणी कुठल्या व्यवस्थेतून आपण या ठिकाणी परतावून लावला होतो.
0: कोविड 19 करोना जो आला तो आजही सगळ्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या बऱ्याच दुःखदायक म्हणेल मी अशा प्रसंगाची आठवण करून देणारा. त्याचबरोबर नागपुरातील जनता, भारतातील जनता, त्याचप्रमाणे या महाविद्यालयातील सर्व डॉक्टर, नर्सेस, विद्यार्थी, पीजी लोक यांनी ज्या एकजूट दाखवली ती देखील वाखाणण्याजोगी आहे. कारण मी त्याचा जवळून कारण मी त्यावेळेस या महाविद्यालयाच्या रुग्णालयाचा मी तेव्हा वैद्यकीय अधीक्षक होतो म्हणून मला जबाबदारी दिलेली होती. आणि नागपुरातील पहिला करोना रुग्ण मला अजूनही तारीख आठवते, ती 11 मार्चला तो जेव्हा ऍडमिट झाला तेव्हा आम्ही ठरवून घेतलं होतं की आता ही फक्त सुरुवात आहे. आणि त्यानंतरच्या घडामोडी ज्या घडलेल्या होत्या त्या सगळ्या घडामोडी बऱ्याच लोकांना माहिती आहेत, पण ज्या ज्या लोकांनी इथे काम केलेलं आहे तेव्हा माझ्याकडे 140 अध्यापक वर्ग होते, 152 पीजी लोक होते आणि 360 नर्सिंग स्टाफ होत्या आणि 62 माझ्याकडे बीपीएमटीचे स्टुडंट होते आणि क्लास 4 माझ्याकडे 250 तेव्हा होते. नंतर शासनाने ते अजून वाढवून दिले आम्हाला. पण ह्या सगळ्या याच्यावर आम्ही जवळपास 600 बेड पूर्ण ऑक्सिजनेटेड आम्ही तेव्हा सांभाळलेले होते. आणि मला माझ्या सर्व अध्यापक वर्गाचा, पीजी लोकांचा आणि स्टुडंट्सचा इतर आणि नर्सिंग स्टाफचा खरंच मी ते अभिनंदनास पात्र आहेत. कारण आम्ही नागपुरात दोन जी रुग्णालय होती जीएमसी आणि आयजीएमसी त्यापैकी आम्ही जास्त रुग्ण हाताळले होते आणि आमचा मृत्यू दर हा नागपुरात सगळ्यात कमी होता. आणि हे सगळं श्रेय जातं इथे कोविडमध्ये काम केलेल्या सर्व कोविड वॉरियर्स.
1: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याकडनं. आपण पुढच्या भागामध्ये आणखी ऐकून घेऊयात की नागपूरसाठी आणि विशेषतः मध्य भारतासाठी या ठिकाणी ज्या काही वैद्यकीय सुविधा, ज्या काही विशेष सवलती या ठिकाणी दिल्या जातात त्याविषयी पुढच्या भागामध्ये आपण माहिती ऐकून घेऊयात.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.

श्रोते हो, प्रसारित करीत आहोत डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे मधुमेह आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुनील गुप्ता. ऐकूया काही क्षणातच. श्रोते हो, नमस्कार. डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया नागपूर, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे मधुमेह आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर सुनील गुप्ता. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 अर्थात 2529 266 आणि 25 60 101 म्हणजेच

0: CGM कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम, त्याच्यात प्रत्येक 5-10 मिनिटं 15 मिनिटाची शुगर 15 दिवस किंवा 14 दिवस मॉनिटर होते. वेगवेगळ्या प्रकारचे येतात अँड दे आर व्हेरी गुड CGMs. त्यांनी आपल्याला हे करते. आता फास्टिंग शुगर 2 कारणामुळे वाढते. पहिला की रात्री जर आपली रात्री 2 ते 3 वाजता प्रॅक्टिकली एव्हरी इंडिव्हिज्युअल म्हणजे इन्क्लुडिंग रूपा मॅडम, इन्क्लुडिंग मी, इन्क्लुडिंग अर्चापुरे मॅडम, सगळ्यांच्या शुगर 24 तासात सर्वात जास्त जर कमी होत असते तर ते रात्री 2 आणि 3 मध्ये.
1: अच्छा. आणि
0: डायबिटीजमध्ये आपण औषध चालू असताना जेव्हा आपण म्हणजे लो शुगरचे रिस्क जे आपण कॅल्क्युलेट करतो त्याच्यात पण 2 ते 3 वाजता ज्यांना सर्वात जास्त लो शुगरची रिस्क असते.
1: अच्छा.
0: तर कधी कधी काय असते की रात्री 2 ते 3 वाजता शुगर कमी झाली तो इन रिस्पॉन्स टू दॅट हायपोग्लायसिमिया आपला लिव्हर एक्स्ट्रा ग्लुकोज तयार करून त्याला कव्हर करतो, त्याला ट्रीट करतो. अँड दिस इज कॉल्ड एज सोमोगी फिनॉमिना, कॉल्ड एज सोमोगी फिनॉमिना, है ना. सोमोगी फिनॉमिना म्हणजे रात्री प्री डिनर नॉर्मल आहे किंवा हाय आहे, पोस्ट डिनर नॉर्मल आहे, पण रात्री 2-3 वाजता एकदम कमी झाला आणि सकाळच्या परत जास्त आला, तर दिस इज हाय ब्लड शुगर, हाय फास्टिंग शुगर सेकंडरी टू लो शुगर अटॅक एट 2 to 3 AM इन द नाईट.
1: अच्छा अच्छा.
0: आणि हा ज्या सोमोगी फिनॉमिनामध्ये आपल्याला नोबेग्लार किंवा लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन जे ते घेत आहेत त्याचे डोजेस कमी करावे लागेल, हा एक फिनॉमिना झाला. तर एका याच्या आपल्याला लॉंग ऍक्टिंगचा डोस कमी करायचा आहे. दुसरा याच्यात एक डॉन फिनॉमिना असते. आपल्या सगळ्यांमध्ये सकाळी सकाळी 5 ते 7, 6, 6 वाजता, 5, 6 वाजता, 7 वाजता आपल्या शरीरात हॉर्मोन्स सिक्रेट होतात. दे आर कॉल्ड एज काउंटर रेग्युलेटरी हॉर्मोन्स अँड दीज हॉर्मोन्स आर अँटी इन्सुलिन हॉर्मोन. ते शुगर वाढवतात.
1: अच्छा.
0: नॉर्मल केसमध्ये आणि त्या शुगरला कंट्रोल करायला परत लिव्हरला शुगर म्हणजे इन्सुलिनला काम जास्त घ्यावं लागतात. तर डॉन फिनॉमिनामध्ये काय होईल, रात्रीच्या पण जास्त आहे, 3 वाजताचं पण जास्त आहे, 2 ते 3 वाजे टेस्ट केलं आणि फास्टिंग पण जास्त आहे, तर अशावेळी आपल्याला लॉंग ऍक्टिंग इन्सुलिनचा डोस वाढावा लागेल टू केक टेक केअर ऑफ दिस काउंटर रेग्युलेटरी हॉर्मोन इंड्यूस्ड हायपरग्लायसिमिया.
1: अच्छा अच्छा.
0: समजलं. तर एका याच्यात आपल्याला इन्सुलिन वाढावं लागेल सोमो डाऊनमध्ये आणि सोमोगी फिनॉमिना, वन इज डॉन फिनॉमिना, सेकंड इज सोमोगी फिनॉमिना. सोमोगी फिनॉमिनामध्ये हायपोमुळे आपल्याला लॉंग ऍक्टिंग इन्सुलिनचा डोस कमी करावा लागते, डॉन फिनॉमिनामध्ये डोस वाढावा लागते. आता हे कसं कळेल, आपण एक तर CGM लावा किंवा तुम्ही तुमच्या शुगरची मॉनिटरिंग फ्रिक्वेंटली करा. फास्टिंग, प्री लंच, पोस्ट लंच, प्री डिनर, पोस्ट डिनर, रात्री 3 वाजता असे 6-7 शुगर केले, मग तुम्हाला कळेल की आपण एक्झॅक्टली कुठे काय करायचे.
1: अच्छा. डॉक्टर एक कॉल घेऊया. हॅलो. हॅलो. हा नमस्कार.
2: हा नमस्कार मॅडम. डॉक्टर साहेबांना प्रश्न.
0: हो हो बोला अरुणजी, बोला.
2: नमस्कार सर.
0: नमस्कार.
2: बोलताय. मला एक विचारायचं होतं, तुम्ही आता म्हटलं की ओनरशिप घ्यायला पाहिजे.
0: ऍब्सोल्युटली मोठा शब्द मॅडमने कमेंट करून दिले की मोठा शब्द बोलले तुम्ही आज.
1: अरुणजी पुन्हा त्या विषयावर.
0: बोला
2: सर. म्हणजे एक तर पहिली बात, तर म्हणजे खूप विषय लोक स्वीकारत नाही की मेरको कसा डायबिटीज होऊंगा, मेरा प्रॉपर सब ठीक आहे. म्हणजे आपने बोला की ओनरशिप लेना चाहिए, मैं देखा कि बहुत से मैंने 1-2% लोगों को अगर डायबिटीज होता है तो बहुत ही अनुशासित, आप जो हर समय शब्द वापरते कि अनुशासित रहे तो बहुत समय पे खाना खाते, मेडिसिन लेते, एक्सरसाइज करते, तो उनका कहना है कि मेरे को इतना फ्रेश लगता कि मैं ऐसे लगता कि मैं अभी और 4 राउंड दौड़ सकता है. तो मैंने डायबिटीज होने के बाद भी अगर पॉजिटिव थिंकिंग रही तो एक सामान्य व्यक्ति से भी अच्छा रह सकता है क्या वो.
0: एब्सोल्युटली एब्सोल्युटली. जो हम लोग जो बात करते हैं ना ओनरशिप की, ओनरशिप क्या है अरुण जी, जैसे हम बोले ना मेरी वाइफ, मेरी मम्मी पापा, मेरे बच्चे, मेरा घर, मेरे कपड़े, मेरा मंगलसूत्र, मेरा चश्मा, मेरी चूड़ियाँ, मेरी गाड़ी, ये ओनरशिप है. इन सब चीज़ों को आप अच्छे से रखते हो
1: जी,
0: चाहे वो रिश्ता हो, चाहे वो घर हो, चाहे वो गाड़ी हो, आप उसके केयर लेते हो क्योंकि वो आपने ओनरशिप ले ली उसकी. आपने डायबिटीज की ओनरशिप नहीं ली है, गुप्ता साहब का है, मेरा नहीं है, वो उनके पास जाऊंगा करूंगा. अरे भैया खुद का है. जब तक आप अपना खुद का ओनरशिप लोगे तो आप उसको उस तरह से, आप बच्चे की ओनरशिप लेते हो तो उसको बराबर अच्छे से अच्छे स्कूल में डालोगे
1: तो ही डॉक्टर गुप्ता के यहाँ जाएंगे.
0: वही बोल रहा हूँ. तो अब जब तक आप उसको अपने ओनरशिप लेने के, जैसे ही आप उसको अपना बच्चा समझ के ट्रीट करते हो, आप उसको बेस्ट केयर दोगे. जब जन्म होता है उसका तब से, तो फिर उसका जब स्कूलिंग से जाल डालते हो KG1 से तब से, और उसके बाद उसका ग्रेजुएशन से तो लेकर उसके करियर तक के और उसकी शादी तक के उसका पूरा ओनरशिप लेते हो, अच्छी लड़की ढूंढते हो, अच्छा जॉब ढूंढते हो, हर चीज़. तो दिस इज व्हाट इज ओनरशिप. इफ़ यू जस्टिफाई योर रिलेशनशिप विद डायबिटीज, मैडम बहुत अलग चीज़ है ये. देखो, यू जस्टिफाई योर रिलेशनशिप विद डायबिटीज, टेक इट एज योर ओन. मेरा डायबिटीज है यार, पड़ोसी का नहीं है, और मैंने उसको अच्छा रखने के लिए क्या क्या कर सकता हूँ. यदि मैंने

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोताओं, मिश्र संगीत ये कार्यक्रम आप सुन रहे हैं. राज बर्मन की आवाज, मनोज यादव ने लिखा एक गीत और संगीतकार हैं.

0: FM 100.6 MHz विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ दीपक माळे यांनी दिली. results.digilocker.gov.in, maha.hscc.board.in, ssc.result.mkcl.org आणि maha.hscc.board.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त आज दिल्ली इथं मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह 1936 पासून आकाशवाणी आस्था गायत कार्यरत आहे. देशभरातल्या इतर केंद्रांवरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या विशेष अनुदानातून प्रभाग क्रमांक 12 अंतर्गत अमरावती रोड ते आंतरराष्ट्रीय कृषी कन्व्हेन्शन सेंटर तसंच वायुसेना गेट ते दाभा रिंग रोडपर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. यावेळी लोकप्रतिनिधींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात कोथळी बुद्रुक इथं नवरदेवाच्या मिरवणुकीदरम्यान फटाक्यांमुळे सजवलेल्या कारला भीषण आग लागली. मिरवणुकीत आतिषबाजीसाठी गाडीत ठेवलेल्या फटाक्यांनी अचानक पेट घेतल्यानं काही क्षणात संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवानं आग लागल्यानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. पाटणा इथं गांधी मैदानावर राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी 30 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचाही समावेश आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल R.N. रवी यांनी पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली आहे. काल त्यांनी याबाबतचं पत्र जारी करत सदर विधानसभा तात्काळ प्रभावानं भंग करत असल्याचं म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदावरून पायउतार होण्यास नकार दिला होता. त्यानंतर राज्यपालांनीही कारवाई केली. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकारचा शपथविधी उद्या 9 तारखेला होण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
0: हम विविध भारती नागपुर केंद्र से बोल रहे हैं. सुबह के 11 बजे हैं. प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: मधुमालती कार्यक्रम सुनने वाले सभी सभी श्रोताओं का मैं पूर्वा इस कार्यक्रम में बहुत बहुत स्वागत करती हूं. श्रोताओं, कार्यक्रम की शुरुआत करते हैं इस देश गान से.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोताओं, मधुमालती इस कार्यक्रम में आप सभी का फिर से एक बार स्वागत है. अगला गीत उमराव जान इस फिल्म से है. आशा भोसले की आवाज़, शहरयार ने लिखा ये गीत और संगीतकार हैं खयाम.

0: 100.6 MHz विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 11:57 झालेली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. results.digilocker.gov.in, mahaHSSCBoard.in, SSCResult.mkcl.org आणि mahaHSSCBoard.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनांपेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलंय. गहू आणि तांदळाच्या अतिरिक्त साठ्या देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त आज दिल्ली इथं मॅरेथॉन काढण्यात आली. आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसारभारतीचे कर्मचारी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. यावेळी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन उपस्थित होते. बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय या ब्रीद वाक्यासह 1936 पासून आकाशवाणी आजतागायत कार्यरत आहे. देशभरातल्या इतर केंद्रांवरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हे 3 दिवसांच्या भारत दौऱ्यानंतर काल मुंबई इथून विमानानं रवाना झाले. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तत्पूर्वी भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत गोलमेज परिषद घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांमधील उद्योगांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागांवर भरती करण्यात येते आहे. पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2,795 तर सहाय्यक आयुक्त पदाच्या 308 जागा भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सुरू केली असून तशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा 11 जून रोजी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीनं घेण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा इथल्या इयत्ता 7वीत शिकणाऱ्या शीतल राऊत हिनं उष्णतेनं त्रस्त पक्ष्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबवलाय. उन्हाळा सुट्टीत तिनं कॅन, प्लास्टिक बाटली आणि लाकडी बॉक्सपासून पक्ष्यांसाठी घरटी तयार करून झाडांवर बांधली आहे. या घरट्यांमध्ये पक्ष्यांसाठी धान्य आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना
1: और अगले मात्र 2 महीनों में ये युद्ध घोष बंगाल के विभाजन के विरुद्ध अंग्रेजों के खिलाफ संघर्ष का नारा बन गया. केवल 2 महीनों में वंदे मातरम ये शब्द

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना

0: आणि नागपुरात 31 मे ते 7 जून दरम्यान खासदार क्रीडा महोत्सव. आता सविस्तर बातम्या. एल निनोसच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारण आणि जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गतची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी भूजल पातळी खालावलेल्या भागांना प्राधान्य देण्याला सांगितलं. जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत मंजूर झालेल्या 1,44,000 अधिक कामांपैकी 1,10,000 कामं पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गाळमुक्त धरण अभियानाअंतर्गत 477.73 लाख घनमीटर गाळ काढण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांची दुरुस्ती जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत 22,000 कामं पूर्ण झाली असून 57 अमृत सरोवरांची निर्मिती सुरू असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त आज दिल्लीसह विविध शहरांमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसारभारतीचे कर्मचारी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांची उपस्थिती होती. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचं गौरव द्विवेदी यांनी सांगितलं.
1: इस साल 90 वर्ष पूरे करने के उपलक्ष्य में विभिन्न कार्यक्रम आकाशवाणी में आयोजित किए जा रहे हैं. हमारे पूरे देश में जितने भी स्टेशन हैं, जो देश में फिटनेस की एक मूवमेंट माननीय प्रधानमंत्री जी के आह्वान पर आरंभ हुई, उसका संदेश भी लोगों तक ले जाने के लिए ये उस कड़ी में एक कदम था कि आकाशवाणी से जैसे आपका लगाव पिछले 9 दशकों से बना हुआ है, आने वाले समय में भी वैसे ही बना रहे.
0: जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एक भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांनी सुरिनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचं ते म्हणाले. प्रगतीची संकल्पना ही सीमापलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएसच्या लाभधारकांची संख्या मार्च महिन्यात 2,17,00,000 पोहोचली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या नियमांखालील या योजनेत सुमारे 16 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी पोहोचल्या. अटल पेन्शन योजनेचंही 8,93,00,000 अधिक लाभार्थी आहे. मे 2015 सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे हा आहे. एम्स नागपूर इथं ICD-10 मृत्यू नोंद कोडिंग विषयक 4 दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 5 ते 8 मे दरम्यान आयोजित या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र शासनाच्या स्टेट ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स अँड व्हायटल स्टॅटिस्टिक्स, टाटा मेमोरियल सेंटर आणि एम्स नागपूरच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं. उद्घाटनप्रसंगी एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी यांनी मृत्यू कारण नोंदणी प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी अशा प्रशिक्षणांची गरज अधोरेखित केली. या प्रशिक्षणात ICD-10 कोडिंग, MCCD पद्धती, कायदेशीर चौकट आणि डिजिटल सराव सत्रांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी इथं 12 मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं हा मेळावा होणार आहे. 2 नामांकित कंपन्यांमधील 50 पदांसाठी IIT पदविका आणि पदवीधर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना महास्वयं पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहावं लागेल, असं आवाहन सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केलं आहे. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी काळजी घेत कर्करोग विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशानं द कॅन्सर केअर फाउंडेशन आणि जर्नलिस्ट क्लब ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं 10 मे रोजी मोफत कर्करोग तपासणी आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. हे शिबिर नागपूर प्रेस क्लब सिव्हिल लाईन्स इथं 10 ते 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. या शिबिरामध्ये कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अंडाशयाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचे मुख्य संरक्षक प्रदीप कुमार मैत्र तसंच समन्वयक अब्दुल गफूर पाशा यांनी पत्रकार परिषदेत शिबिराची माहिती दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.5

0: 9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी एकूण 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदाच्या निकालात 190 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागाचे आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% इतका लागलाय, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई 94.97%, पुणे 24%, नागपूर 89.7% आणि अमरावती 90.5% इतका निकाल लागला आहे. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या, तर उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 89.56% आहे. यंदा अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवण्यात यश मिळवलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासगार क्रीडा महोत्सवाचं आयोजन 31 मे ते 7 जून 2026 दरम्यान नागपूर शहरात करण्यात आलंय. देशातील पहिला जमिनी स्तरावरील बहुविध प्रकारचा क्रीडा उपक्रम म्हणून या महोत्सवाकडे पाहिलं जातं. यंदा स्पर्धा केवळ नागपूर शहरातील स्थानिक खेळाडूंसाठी मर्यादित ठेवण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईट्समध्ये खेळवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलाय. काही स्पर्धा सकाळच्या वेळेत होणार आहे. क्रिकेट आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुवर 9 धावांनी विजय मिळवला. हवामान विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज उद्या आणि परवा वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. अमरावती बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट असून अकोला वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली असून आज सर्वाधिक कमाल तापमान वाशिम जिल्ह्यात 42.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात आज 39.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली भामरागड मार्गावरील तलवाडा गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार झालं, तर एक युवक गंभीर जखमी झाला. काल संध्याकाळी झालेल्या अपघातात महाकापडी इथल्या कुम्मा पुंगाटी आणि मिडको पुंगाटी यांचा मृत्यू झाला. पारायणार इथले आशिष महाका हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर इथं उपचारासाठी हलवण्यात आलंय. चंद्रपूर तहसील कार्यालयाच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विविध स्टॉल्सची पाहणी करून केली. नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येत आहे. चंद्रपूर तालुक्यातील हे 5वं शिबिर असून यापूर्वीच्या शिबिरांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील शासकीय जमिनीवरील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असलेल्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं पाऊल उचललंय. महानगरपालिका क्षेत्रातील मारुतीनगर सातुर्णा आणि महाजनपुरा या भागातील 77 कच्चे बांधकाम असलेल्या घरकुलांना मालकी हक्काचं वाटप करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. नागपूर विभागाचा निकाल 89.7% आणि नागपुरात 31 मे ते 7 जून दरम्यान खासदार क्रीडा महोत्सव. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.
1: FM 100.6 MHz विविध भारतीचा हे नागपूर केंद्र आहे. श्रोते, संध्याकाळचे 6:15 झालेली आहेत.

0: प्रत्येकाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो नमस्कार. संध्याकाळच्या या प्रहरात आज आपल्यासोबत सांजारा कार्यक्रमात मी आहे सोनाली. आपण आम्हाला ऐकतात FM 100.6 MHz आणि न्यूज ऑन एअर या ऍपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. श्रोते हो आज आहे 8 मे. आजचा दिवस संपूर्ण जगात वर्ल्ड रेड क्रॉस डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस रेड क्रॉस सोसायटीचे संस्थापक हेनरी ड्युनंट यांचा जन्मदिवस आहे. आज जगभरात रेड क्रॉस सोसायटी पसरलेली आहे. या संस्थेचे स्वयंसेवक धर्म, जात, रंग काहीही न पाहता फक्त मानवतेसाठी सेवा करतात. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या अनेक सेवकांना नमन करून.

श्रोते हो, संगीत फक्त गाणी नाही तर एक साधन आहे, आणि या साधनेत शास्त्रीय संगीताचा जेव्हा गंध मिसळतो तेव्हा सुरांची एक जादू तयार होते. तर श्रोते हो, आज आता आपण अशाच काही दिग्गज शास्त्रीय गायकांविषयी बोलू ज्यांनी भावगीतं, अभंग, नाट्यसंगीताला आपल्या स्वरानं अमर केलं. या यादीत पहिले नाव मी घेते आहे पंडित भीमसेन जोशी यांचं. श्रोते हो, पंडितजींचा आवाज म्हणजे थेट पंढरीच्या विठ्ठलाची साध. जरी ते हिंदीतील दिग्गज शास्त्रीय गायक होते तरीही त्यांनी गायलेले अभंग आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात. चला ऐकूया त्यांच्या आवाजातली ही अप्रतिम रचना.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात किशोरी आमोणकर हे नाव मानाचं आहे. किशोरीताईंनी गायलेली भावगीतं ऐकताना एखादा राग ऐकल्यासारखं वाटतं. कार्यक्रमात हे पुढचं गीत मी आपल्याला ऐकवते आहे किशोरी आमोणकर यांच्या स्वरातलं.

विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून आपण ऐकत आहात कार्यक्रम सांजधारा. श्रोते, कार्यक्रमात घेऊया एक विश्रांती.

0: झाला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, आता वळूया अशा गायकाकडे ज्याने मराठी नाट्यसंगीताला एक वेगळीच उंची दिली. ते म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. त्यांच्या गळ्यातून निघालेला प्रत्येक सूर आजही तितकाच ताजा वाटतो. शास्त्रीय गाणं असो किंवा नाट्यसंगीत,

त्यांची अशी सांगड फक्त पंडित वसंतराव देशपांडेच घालू शकत होते. श्रोतेहो, ऐकूया पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आठवण करूया शोभू गुरटू यांना. श्रोतेहो, शोभाजींच्या गायकीचं वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय शुद्धता राखत गाण्याला लोकसंगीताचा स्पर्श देणे. तर हे पुढचं गीत शोभा गुरटू यांच्या स्वरातलं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता मी जे गाणे आपल्याला ऐकवणार आहेत ते नव्या पिढीतले दोन असे शास्त्रीय गायक आहेत ज्यांच्यामुळे तरुण पिढी पुन्हा एकदा शास्त्रीय संगीताच्या प्रेमात पडली आहे. श्रोते हो, मी बोलते राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्याविषयी. ऐकूया राहुल देशपांडे यांनी गायलेली ही गझल.

श्रोतेहो, सांजारा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया महेश काळे यांनी गायलेलं कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं हा एक तराना.

श्रोतेहो, शास्त्रीय गायकांनी आपल्या मराठी गीतांना दिलेला हा साज खरोखरच अद्भुत आहे. तर आजच्या सांजारा कार्यक्रमाला इथेच थांबायची वेळ आली आहे. मी सोनाली आपला निरोप घेते. नमस्कार.

0: देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांजधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
1: हाय प्रतीक्षा।
2: हाय।
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावली?

0: येशील? क्लासला लेट होत आहे ना?
1: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.

0: FM 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या वतीनं दिनांक 15-18 मे या कालावधीत उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे स्मृतीभवनात आंबा मिलेट्स आणि धान्य महोत्सव 2026 आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवामध्ये विविध प्रकारचे आंबे, मिलेट्स आणि धान्य उत्पादने, प्रक्रिया उद्योगाशी संबंधित उत्पादने तसेच ग्राहकांसाठी थेट विक्रीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उघडून प्रवासी सुरक्षा आणि आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला. प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागपूर विभागीय प्रशासनाने स्थानक परिसरात हा आपत्कालीन वैद्यकीय कक्ष स्थापन केला आहे. हा वैद्यकीय कक्ष अत्यावश्यक प्रथमोपचार उपकरणे आणि मूलभूत आरोग्य सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे गरज पडल्यास प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळेल. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग प्रवाशांची सोय आणि सुधारित रेल्वे संचालन लक्षात घेऊन मंडला फोर्ट नैनपूर जबलपूर आणि मंडला फोर्ट नैनपूर छिंदवाडा मार्गांवर धावणाऱ्या प्रवासी गाड्यांचे विलिनीकरण करून नवीन एकात्मिक रेल्वे सेवा सुरू करत आहे. ही नवीन व्यवस्था 9 आणि 10 मे 2026 पासून लागू होईल. रेल्वेच्या जुन्या आरक्षण प्रणालीवरून अद्ययावत प्रणालीकडे वाटचाल करत असताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. नवी दिल्ली इथं यासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 1986 सुरू झालेल्या आरक्षण प्रणालीत मागील वर्षात अनेक किरकोळ बदल करण्यात आले आहेत, मात्र आता या प्रणालीची पूर्णपणे फेररचना करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियम वर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. हवामान. विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या आणि परवा वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे. दरम्यान विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान वाशिम जिल्ह्यात 42.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात आज 39.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. 7 बज चुके हैं. श्रोताओं, अगला कार्यक्रम है जयमाला. इसे आप सुनेंगे मुंबई केंद्र से कुछ ही पलों में.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण विविध विभाग प्रमुखांशी आपण या कार्यक्रमात संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण सरांना. सर, आपण पाहतो की एक मध्य भारतातलं महत्वाचं ठिकाण म्हणून नागपूरकडे बघितलं जातं. लोकसंख्या अलीकडच्या काळामध्ये विशेषतः महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सगळ्याच महानगरात वाढलेली आहे. तसंच एक नागपूरचं जे गणित आहे ते लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणातलं एक वेगळं गणित घेऊन पुढे सरकत आहे. आजूबाजूच्या शेजारची जी काही राज्य आहेत, छत्तीसगड

0: असेल किंवा मध्य प्रदेश असेल, तिथली भरपूर मंडळी जी आहे ती नागपूरमध्ये स्थिरावपात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही औद्योगिक प्रगती आपण आणि त्यातल्या त्यात शैक्षणिक हब, दुसऱ्या बाजूला एक वैद्यकीय हब म्हणून नागपूरचा एक मोठा गौरव जो आहे तो जागतिक नकाशावर आता उमटायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अगदी भारतातलेच नाही तर विदेशातले सुद्धा अनेक प्रकारचे पेशंट जे आहेत ते उपचारासाठी नागपूरकडे धाव घेताना दिसत आहेत. एका बाजूला वाढलेली एवढी लोकसंख्या, दुसऱ्या बाजूला झपाट्यानं होणारं औद्योगिकरण, तिसऱ्या बाजूला काळानुरूप जी काही वातावरण बदलामुळे आरोग्यावर होणारे परिणाम त्याचे, ही सगळी आव्हानं जी आहेत ती अप्रत्यक्ष वैद्यकीय क्षेत्रावर वाढलेली आहेत. आपण एका ऐतिहासिक अशा महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आहात, आपण ह्या सगळ्या आजच्या भौतालाकडे बदलाकडे कसं पाहताय?
1: नमस्कार, मी थोडस आमच्या महाविद्यालयाबद्दल आधी बोलून घेतो. ह्या सीपी अँड बेरार जेव्हा हा प्रांत होता इंग्रजांच्या काळामध्ये, त्यावेळेस इथे सिटी हॉस्पिटल म्हणून 1832 साली या इथे एका दवाखान्याची सुरुवात झाली आणि नंतर त्याचं 1834 रॉबर्टसन मेयो मेमोरियल हॉस्पिटल असं नामकरण झालं. तेव्हाचे कमिशनर जे होते मिस्टर लॉर्ड मेयो, मेयो म्हणून दवाखाना त्यांच्या नावावर आला आणि आजही ते नाव बऱ्याचांची ते चालतंय. त्याच्यानंतर ब्रिटिश शासनाला असं वाटलं की बहुतेक तो जागतिक युद्धाचा पहिल्या युद्धाच्या वेळेस मेडिकल एज्युकेशनची थोडीशी त्यांना गरज वाटली तर त्यामुळे इथे 1867 साली एक रॉबर्टसन मेडिकल स्कूल स्थापन झाली. ती काही कारणामुळे 1883 बंद झाली आणि परत 1912 ती सुरू झाली. त्या काळचे कमिशनर जे होते मिस्टर रॉबर्टसन, त्यांच्या नावावर रॉबर्टसन मेडिकल स्कूल सुरू झाली आणि तिथे LMP आणि हा रजिस्टर्ड डिप्लोमा कोर्स तेव्हा त्यांनी सुरू केला. तो बरेच वर्ष सुरू राहिला आणि त्याच्यानंतर 1967 नागपूर महानगरपालिकेनं इथं MBBS कोर्सची सुरुवात केली आणि तो नंतर 1980 हे महाविद्यालय जे आहे ते महाराष्ट्र शासनाने टेकओव्हर केलं आणि आता हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत हे महाविद्यालय येतं. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की या सेंट्रल इंडियामध्ये वैद्यकीय शिक्षणाची पहिली सुरुवात जी झाली ती आमच्या महाविद्यालयानं सुरू केली हे म्हणणं जास्त योग्य होईल आहे. आणि आत्ताचं जसं आपण विचारलं की आपण आत्ताचा जो परिप्रेक्ष्य आहे वैद्यकीय क्षेत्रातील आजारांचा शिक्षणाचा, त्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने विशेष करून आपले मुख्यमंत्री महोदय माननीय आमदार श्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा पण सत्तेत आले त्यांनी जसं 1914 त्यांनी आमच्या महाविद्यालयाकडे विशेष लक्ष दिलं. इथे आलेला CT MRI आणि डिजिटल सबस्ट्रॅक्शन एंजिओग्राफी ही त्यांची आम्हाला भेट आहे. त्यांनी साई शिर्डी संस्थानाकडनं 38.25 कोटी एवढी मोठी रक्कम आम्हाला त्यासाठी मिळवून दिली. त्यामुळे इथे आज CT MRI आणि 3 Tesla MRI आमच्याकडे आणि DSA सबस्ट्रॅक्शन युनिट जे डिजिटल एंजिओग्राफी म्हणतो आपण त्याला, ते युनिट त्यांनी सुरू करून दिलेले आणि त्यानंतर ओसाड स्वरूप पडलेलं होतं ते पूर्ण अद्ययावत करण्याकरता त्यांनी जवळपास 700 कोटी रुपयाचा निधी आम्हाला देऊ केलेला आहे आणि त्यामधून त्या निधीमधून आमच्या इथे 38 वेगवेगळी विविध बांधकामं सुरू करतोय आम्ही आणि त्या बांधकामामध्ये विशेषत्वे 500 खाटांचं वैद्यकीय जे आमचं मेडिसिन कॉम्प्लेक्स ते उभं राहते आणि त्यामध्ये पूर्ण अद्ययावत सुखसोयी सुविधा आणि भविष्यात येणारे जसे आजकाल जे पाहतो आपण लोकांचा जे आपण राहणीमान जे पाहतोय ते सिडेंटरी लाईफ झालेले, त्यामुळे कार्डियक प्रॉब्लेम्स, नंतर किडनीचे प्रॉब्लेम्स, नंतर आजकाल ऍक्सिडेंटचं पण प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे अशा त्यांनी आम्हाला इथे कार्डिओलॉजीसाठी एक त्यामध्ये जागा देऊ केलेली आहे, त्याच्यासाठी पण त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे. त्याकरता आमची संस्था ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची नेहमीच आभारी राहील आहे.
0: सर, महाराष्ट्राची निर्मिती 1960 आपण झालेली आहे. विदर्भ आणि काही भाग जो होता तो आपण अगदी मराठवाड्यातलाही काही भाग जो होता आपण सगळा तो महाराष्ट्रामध्ये विनाशर्त जो आहे तो महाराष्ट्रात सामील झालेला होता. आव्हानं खूप होती सगळी, तो भारताला नुकतंच मिळालेला स्वातंत्र्य, अशा स्थितीमध्ये या महाविद्यालयाने आपण ज्याचं नेतृत्व करत आहात एक वेगळं योगदान दिलेलं आहे सगळ्या ह्याच्यातला. तुम्ही इतिहासातली बारकावे ह्याच्यामधली सांगितलेली आहेत त्याच्यातले की कशा पद्धतीने महाविद्यालय

0: त्याची स्थापना झाली आणि कशा पद्धतीने त्याच्यावरची आव्हानं आपण वेळोवेळी मात केली. मधला एक टप्पा होता, एक सगळ्या जगाने त्याच्यातून सावरायचा प्रयत्न केला. अशा एका आव्हानक कुंडीत सगळीच महानगरं सापडली होती. तो कोरोनाचा काळ कशा पद्धतीने कुठल्या हिमतीवर आपण या ठिकाणी कुठल्या व्यवस्थेतून आपण या ठिकाणी परतावून लावला होतो.
1: कोविड एकोणीस करोना जो आला तो आजही सगळ्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या बऱ्याच दुःखदायक म्हणेल मी अशा प्रसंगाची आठवण करून देणारा. त्याचबरोबर नागपुरातील जनता, भारतातील जनता, त्याचप्रमाणे या महाविद्यालयातील सर्व डॉक्टर, नर्सेस, विद्यार्थी, पीजी लोक यांनी ज्या एकजूट दाखवली ती देखील वाखाणण्याजोगी आहे. कारण मी त्याचा जवळून त्यावेळेस या महाविद्यालयाच्या रुग्णालयाचा मी तेव्हा वैद्यकीय अधीक्षक होतो म्हणून मला जबाबदारी दिलेली होती. आणि नागपुरातील पहिला करोना रुग्ण मला अजूनही तारीख आठवते, ती 11 मार्चला तो जेव्हा ॲडमिट झाला तेव्हा आम्ही ठरवून घेतलं होतं की आता ही फक्त सुरुवात आहे. आणि त्यानंतर च्या घडामोडी ज्या घडलेल्या होत्या त्या सगळ्या घडामोडी बऱ्याच लोकांना माहिती आहेत. पण ज्या ज्या लोकांनी इथे काम केलेलं आहे तेव्हा माझ्याकडे 140 अध्यापक वर्ग होते, 152 पीजी लोक होते आणि 360 नर्सिंग स्टाफ होत्या आणि 62 माझ्याकडे BPMT चे स्टुडंट होते आणि क्लास 4 माझ्याकडे 250 तेव्हा होते. नंतर शासनाने ते अजून वाढवून दिले आम्हाला. पण ह्या सगळ्या याच्यावर आम्ही जवळपास 600 बेड पूर्ण ऑक्सिजनेटेड आम्ही तेव्हा सांभाळलेले होते. आणि मला माझ्या सर्व अध्यापक वर्गाचा, PG लोकांचा आणि स्टुडंट्सचा इतर आणि नर्सिंग स्टाफचा खरंच मी ते अभिनंदनास पात्र आहेत. कारण आम्ही नागपुरात दोन जी रुग्णालय होती GMC आणि IGMC त्यापैकी आम्ही जास्त रुग्ण हाताळले होते आणि आमचा मृत्यू दर हा नागपुरात सगळ्यात कमी होता. आणि हे सगळं श्रेय जातं इथे कोविडमध्ये काम केलेल्या सर्व कोविड वॉरियर्स.
0: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याकडनं. आपण पुढच्या भागामध्ये आणखी ऐकून घेऊयात की नागपूरसाठी आणि विशेषतः मध्य भारतासाठी या ठिकाणी ज्या काही वैद्यकीय सुविधा, ज्या काही विशेष सवलती या ठिकाणी दिल्या जातात त्याविषयी पुढच्या भागामध्ये आपण माहिती ऐकून घेऊयात.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोतेव, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनांच्या साक्षरतेचा ऐकलात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून.
4: देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. तर आता प्रतीक्षा संपली. मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात. तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल ID csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.
5: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
6: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
5: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
7: सांग तू माझाच,
5: तुमच्या आवडीची,
6: पाहिले नमी तुला,
5: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
6: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी.
5: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम.
6: तू अशी जवळी.
5: हॅलो.

0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मनभावन
2: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून.
0: हे हाय प्रतीक्षा.
3: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
3: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस,
3: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
3: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा बात आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
3: बिलकुल.
4: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन. कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
3: सुनिए हरीश दीक्षित की लिखी एक नाटिका, रिजल्ट का चक्कर.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण विविध विभाग प्रमुखांशी आपण या कार्यक्रमात संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण सरांना. सर, आपण पाहतो की एक मध्य भारतातलं महत्वाचं ठिकाण म्हणून नागपूरकडे बघितलं जातं. लोकसंख्या अलीकडच्या काळामध्ये विशेषतः महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सगळ्याच महानगरात वाढलेली आहे. तसंच एक नागपूरचं जे गणित आहे ते लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणातलं एक वेगळं गणित घेऊन पुढे सरकत आहे. आजूबाजूच्या शेजारची जी काही राज्य आहेत, छत्तीसगड असेल किंवा मध्य प्रदेश असेल, तिथली भरपूर मंडळी जी आहे ती नागपूरमध्ये स्थिरावू पाहत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही औद्योगिक प्रगती आपण आणि त्यातल्या त्यात शैक्षणिक हब, दुसऱ्या बाजूला एक वैद्यकीय हब म्हणून नागपूरचा एक मोठा गौरव जो आहे तो जागतिक नकाशावर आता

0: म्हणायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अगदी भारतातलेच नाही तर विदेशातले सुद्धा अनेक प्रकारचे पेशंट जे आहेत ते उपचारासाठी नागपूरकडे धाव घेताना दिसत आहेत. एका बाजूला वाढलेली एवढी लोकसंख्या, दुसऱ्या बाजूला झपाट्यानं होणारं औद्योगिकरण, तिसऱ्या बाजूला काळानुरूप जी काही वातावरण बदलामुळे आरोग्यावर होणारे परिणाम त्याचे, ही सगळी आव्हानं जी आहेत ती अप्रत्यक्ष वैद्यकीय क्षेत्रावर वाढलेली आहेत. आपण एका ऐतिहासिक अशा महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहात, आपण ह्या सगळ्या आजच्या भौतालाकडे बदलाकडे कसं पाहतायत?
1: नमस्कार, मी थोडस आमच्या महाविद्यालयाबद्दल आधी बोलून घेतो. ह्या सीपी अँड बेरार जेव्हा हा प्रांत होता इंग्रजांच्या काळामध्ये, त्यावेळेस इथे सिटी हॉस्पिटल म्हणून 1832 साली या इथे एका दवाखान्याची सुरुवात झाली आणि नंतर त्याचं 1834 रॉबर्टसन मेयो मेमोरियल हॉस्पिटल असं नामकरण झालं. तेव्हाचे कमिशनर जे होते मिस्टर लॉर्ड मेयो, मेयो म्हणून दवाखाना त्यांच्या नावावर आला आणि आजही ते नाव बऱ्याचांची ते चालतंय. त्याच्यानंतर ब्रिटिश शासनाला असं वाटलं की बहुतेक तो जागतिक युद्धाचा पहिल्या युद्धाच्या वेळेस मेडिकल एज्युकेशनची थोडीशी त्यांना गरज वाटली, तर त्यामुळे इथे 1867 साली एक रॉबर्टसन मेडिकल स्कूल स्थापन झाली. ती काही कारणामुळे 1883 बंद झाली आणि परत 1912 ती सुरू झाली. त्या काळचे कमिशनर जे होते मिस्टर रॉबर्टसन, त्यांच्या नावावर रॉबर्टसन मेडिकल स्कूल सुरू झाली आणि तिथे LMP आणि हा रजिस्टर्ड डिप्लोमा कोर्स तेव्हा त्यांनी सुरू केला. तो बरेच वर्ष सुरू राहिला आणि त्याच्यानंतर 1967 नागपूर महानगरपालिकेनं इथं MBBS कोर्सची सुरुवात केली आणि तो नंतर 1980 हे महाविद्यालय जे आहे ते महाराष्ट्र शासनाने टेक ओव्हर केलं आणि आता हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत हे महाविद्यालय येतं. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की या सेंट्रल इंडियामध्ये वैद्यकीय शिक्षणाची पहिली सुरुवात जी झाली ती आमच्या महाविद्यालयानं सुरू केली हे म्हणणं जास्त योग्य होईल आहे. आणि आत्ताचं जसं आपण विचारलं की आपण आत्ताचा जो परिप्रेक्ष्य आहे वैद्यकीय क्षेत्रातील आजारांचा शिक्षणाचा, त्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने विशेष करून आपले मुख्यमंत्री महोदय माननीय आमदार श्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा पण सत्तेत आले त्यांनी जसं 1914 त्यांनी आमच्या महाविद्यालयाकडे विशेष लक्ष दिलं. इथे आलेला CT MRI आणि डिजिटल सबस्ट्रॅक्शन एंजिओग्राफी ही त्यांची आम्हाला भेट आहे. त्यांनी साई शिर्डी संस्थानाकडनं 38.25 कोटी एवढी मोठी रक्कम आम्हाला त्यासाठी मिळवून दिली, त्यामुळे इथे आज CT MRI आणि 3 Tesla MRI आमच्याकडे आणि DSA सबस्ट्रॅक्शन युनिट जे डिजिटल एंजिओग्राफी म्हणतो आपण त्याला, ते युनिट त्यांनी सुरू करून दिलेले. आणि त्यानंतर ओसाड स्वरूप पडलेलं होतं ते पूर्ण अद्ययावत करण्याकरता त्यांनी जवळपास 700 कोटी रुपयाचा निधी आम्हाला देऊ केलेला आहे आणि त्यामधून त्या निधीमधून आमच्या इथे 38 वेगवेगळी विविध बांधकामं सुरू करतोय आम्ही आणि त्या बांधकामामध्ये विशेषत्वे 500 खाटांचं वैद्यकीय जे आमचं मेडिसिन कॉम्प्लेक्स ते उभं राहते आणि त्यामध्ये पूर्ण अद्ययावत सुखसोयी सुविधा आणि भविष्यात येणारे जसे आजकाल जे पाहतो आपण लोकांचा जे आपण राहणीमान जे पाहतोय ते सिडेंटरी लाईफ झालेले आहे, त्यामुळे कार्डियक प्रॉब्लेम्स नंतर किडनीचे प्रॉब्लेम्स नंतर आजकाल ऍक्सिडेंटचं पण प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे अशा त्यांनी आम्हाला इथे कार्डिओलॉजीसाठी एक त्यामध्ये जागा देऊ केलेली आहे, त्याच्यासाठी पण त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे. त्याकरता आमची संस्था ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचे नेहमीच आभारी राहील आहे.
0: सर, महाराष्ट्राची निर्मिती 1960 आपण झालेली आहे, विदर्भ आणि काही भाग जो होता तो आपण अगदी मराठवाड्यातलाही काही भाग जो होता आपण सगळा तो महाराष्ट्रामध्ये विनाशर्त जो आहे तो महाराष्ट्रात सामील झालेला होता. आव्हानं खूप होती सगळी, तो भारताला नुकतंच मिळालेला स्वातंत्र्य, अशा स्थितीमध्ये या महाविद्यालयाने आपण ज्याचं नेतृत्व करत आहात एक वेगळं योगदान दिलेलं आहे सगळ्या ह्याच्यातला. तुम्ही इतिहासातली बारकावे ह्याच्यामधली सांगितलेली आहेत त्याच्यातली की कशा पद्धतीने महाविद्यालयाची स्थापना झाली आणि कशा पद्धतीने त्याच्यावरची आव्हानं आपण वेळोवेळी मात केली. मधला एक टप्पा होता, एक सगळ्या जगाने त्याच्यातून सावरायचा प्रयत्न केला, अशा एका आव्हानक कुंडीत सगळीच महानगर सापडली होती, तो कोरोनाचा काळ कशा पद्धतीने कुठल्या हिमतीवर

0: आपण या ठिकाणी कुठल्या व्यवस्थेतून आपण या ठिकाणी परतावून लावला होतो.
1: कोविड 19 करोना जो आला तो आजही सगळ्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या बऱ्याच दुःखदायक म्हणेल मी अशा प्रसंगाची आठवण करून देणारा, त्याचबरोबर नागपुरातील जनता, भारतातील जनता, त्याचप्रमाणे या महाविद्यालयातील सर्व डॉक्टर, नर्सेस, विद्यार्थी, पीजी लोक यांनी ज्या एकजूट दाखवली ती देखील वाखाणण्याजोगी आहे. कारण मी त्याचा जवळून, कारण मी त्यावेळेस या महाविद्यालयाच्या रुग्णालयाचा मी तेव्हा वैद्यकीय अधीक्षक होतो म्हणून मला जबाबदारी दिलेली होती. आणि नागपुरातील पहिला करोना रुग्ण मला अजूनही तारीख आठवते, ती 11 मार्चला तो जेव्हा ॲडमिट झाला तेव्हा आम्ही ठरवून घेतलं होतं की आता ही फक्त सुरुवात आहे. आणि त्यानंतरच्या घडामोडी ज्या घडलेल्या होत्या त्या सगळ्या घडामोडी बऱ्याच लोकांना माहिती आहेत, पण ज्या ज्या लोकांनी इथे काम केलेलं आहे तेव्हा माझ्याकडे 140 अध्यापक वर्ग होते, 152 PG लोक होते आणि 360 नर्सिंग स्टाफ होत्या आणि 62 माझ्याकडे BPMT चे स्टुडंट होते आणि क्लास 4 माझ्याकडे 250 तेव्हा होते. नंतर शासनाने ते अजून वाढवून दिले आम्हाला, पण ह्या सगळ्या याच्यावर आम्ही जवळपास 600 बेड पूर्ण ऑक्सिजनेटेड आम्ही तेव्हा सांभाळलेले होते. आणि मला माझ्या सर्व अध्यापक वर्गाचा, PG लोकांचा आणि स्टुडंट्सचा इतर आणि नर्सिंग स्टाफचा खरंच मी ते अभिनंदनास पात्र आहेत. कारण आम्ही नागपुरात दोन जी रुग्णालयं होती, GMC आणि IGMC, त्यापैकी आम्ही जास्त रुग्ण हाताळले होते आणि आमचा मृत्यू दर हा नागपुरात सगळ्यात कमी होता. आणि हे सगळं श्रेय जातं इथे कोविडमध्ये काम केलेल्या सर्व कोविड वॉरियर्स.
0: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याकडनं. आपण पुढच्या भागामध्ये आणखी ऐकून घेऊयात की नागपूरसाठी आणि विशेषतः मध्य भारतासाठी या ठिकाणी ज्या काही वैद्यकीय सुविधा, ज्या काही विशेष सवलती या ठिकाणी दिल्या जातात त्याविषयी पुढच्या भागामध्ये आपण माहिती ऐकून घेऊयात.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: संवाद योजनांच्या साक्षरतेचा हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून.

0: FM 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचा हे नागपूर केंद्र आहे. रात्रीचे 8:42 झालेली आहेत. श्रोते हो, ऐकूया मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेत IIHT सन 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी 3 वर्षीय हातमाग आणि वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या डिप्लोमा इन हँडलूम अँड टेक्सटाईल टेक्नॉलॉजी प्रथम सत्राच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांकडून 10 जून 2026 पर्यंत

0: विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना, पात्रता निकष तसेच इतर आवश्यक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरही माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग प्रशासकीय इमारत क्रमांक 2 आठवा माळा बी विंग सिव्हिल लाईन्स नागपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाद्वारे करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षांमध्ये मनपाच्या मराठी हिंदी उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता यादीतील पहिल्या 3 विद्यार्थ्यांचा मनपाच्या मुख्यालयात महापौर उपमहापौर आणि सत्ता पक्षनेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर नीता ठाकरे यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आयुष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर सत्ता पक्षनेते नरेंद्र बोरकर यांनी मनपातर्फे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या बी बियाणे आणि खतनिविष्ठांची कमतरता पडू नये याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज उमरेड इथं आढावा बैठकीत दिले. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी, कृषी अधिकारी यांनी दक्षता घेऊन वेळोवेळी खत विक्रेत्या आस्थापनांना भेटी देऊन पाहणी करण्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन 31 मे ते 7 जून पर्यंत नागपूर शहरात करण्यात आले आहे. देशातील पहिला जमिनी स्तरावरील बहुविध प्रकारचा क्रीडा उपक्रम म्हणून या महोत्सवाकडे पाहिले जाते. यंदा स्पर्धा केवळ नागपूर शहरातील स्थानिक खेळाडूंसाठी मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईट्समध्ये खेळवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला असून काही स्पर्धा सकाळच्या वेळेत होणार आहेत. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सुरू झाला. दरम्यान शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करत दिल्ली कॅपिटल्सचे 11 षटकात 5 गडी बाद केले होते. तोपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने 90 धावा केल्या होत्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 ऐकता येईल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. श्रोताओं, ठीक 8:45 पर दिल्ली केंद्र से समाचार संध्या हम रिले करेंगे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: आपला विकास। जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।
1: श्रोताओं, कार्यक्रम की पहली पेशकश चांदी सोना इस फिल्म का गीत किशोर कुमार आशा भोसले की आवाजों में। गीत को लिखा है मजरूह सुल्तानपुरी ने, धुन बनाई है आर डी बर्मन ने।

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोताओं यह है अगला गीत मुकेश की आवाज में शैलेंद्र का लिखा हुआ, SD बर्मन के संगीत से सजा फिल्म बंदिनी से.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोताओं बेल की फूल में अब आपको सुनवा रहे आनंद बख्शी का लिखा हुआ भंवर फिल्म का गीत. तर्ज RD बर्मन की, आवाजें लता मंगेशकर और किशोर कुमार की हैं.